0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी ये ना, ये ना.
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
3: कंप्यूटर से नजर नहीं हटती, नजारे हम क्या देखें. अगर देखने का समय नहीं है तो सुनी लीजिए पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियाँ बांटो.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: अध्यात्म और मूल्यों से सजा कार्यक्रम रंग नवे जरूर सुने।
1: रंगी रंग
2: नमस्कार, आपण ऐकत आहेत रेडिओ सुनेरी 90.4 ऑफ रंग नवे। या कार्यक्रम मध्ये खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, आज सांगायचं म्हणजे जसंच मी मला जाग आली वृक्षावली आम्ही सोयारी हा सुंदरसं गाणं माझ्या कानात ऐकू आला, तर तेव्हा मला कळालं की या तुकाराम महाराजांचे भाव मधुर काव्य आणि लता मंगेशकरांचा स्वरबद्ध केलेला हा सुंदर गीत किती मधुरपणे मला प्रफुल्लित केला, मला आनंदित केला। तर निश्चित तुम्हालाही आवडेल हे गीत ऐकायला। तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला हे सुंदरचं गीत तुमच्यासाठी।

चरे। खूब खूब स्वागत सुप्रभात। मित्रांनो, वृक्ष आणि वेली निसर्गाचे सर्वोत्तम वरदान है, जे धरती माता ने अपन सर्वांना खुल्या हाताने हा खजिना दिलाय, आणि आपण मानव त्याचा प्रयोग ही करतो। अन्न वस्त्र निवारा मूलभूत गरजा पूर्ण झाली की आपण बाकीच्या कामाला शुरू होतो, परंतु मूलभूत जे आपल्याला अन्न वस्त्र आणि निवारा मिळतोय ते निसर्गानेच मिळतोय, आणि निसर्ग हे सर्वांसाठी आहे, परोपकारसाठी आहे, आणि निसर्ग आपल्याला हेच शिकवते की मित्रांनो, परोपकारसाठी जगा, पण आपण स्वार्थासाठी जगतोय। असं म्हटलं गेलेलं आहे की सर्प चंदनाच्या मुलाशी आश्रय घेतात, माकडे शेंड्यावर असतात, पक्षी फांद्या तर भंग फुलांच्या आश्रयाने राहतात, आणि याचा अर्थ हेच आहे की सज्जनांचे ऐश्वर्य म्हणजे परोपकारसाठी असणे। आणि बघितलं तर मित्रांनो, असं एकही झाड नाही ज्यामध्ये औषधी गुण नाही। इतकंच नाही तर वृक्षांच्या मुलापासून फलापर्यंत प्रत्येक अवयव मानव जीवनासाठी किंवा मानवासाठी उपयोगी होतात। तर ज्या सर्व गोष्टी मानवाच्या उपयोगीसाठी होतात, या असं निसर्गासाठी आपण किती वेळ देतोय, निसर्गासाठी आपण काय करतो का, असा प्रश्न आज सर्वांनी स्वतःला विचारला पाहिजे, है ना। मित्रांनो, अजून एक म्हणायचं म्हणजे पूर्वजांनी वृक्षांचं खूप महत्व समजले होते। वृक्षांचा गंधाट शीतल छायेत बसून वेदातील अनेक रचना रचल्या गेल्या तेव्हा। गौतम बुद्धांना सुद्धा आत्मज्ञान प्राप्त झाले बोधी वृक्षाच्या साक्षीने। तर मित्रांनो, झाडाखाली बसून बरेच ऋषीमुनी जप तप अनुष्ठान केले। तर जेव्हा वृक्ष आपण सर्वांना जीवन जगण्याचा जीवन दान देत आहे, तर अशा वृक्षांसाठी आपण काय वेळ काढायलाच पाहिजे की नाही, है ना। वृक्षांच्या रक्षणासाठी आपण उभे राहिलं पाहिजे की नाही। तर तुम्ही विचार करा आणि मला सांगा। आता घेऊ एक छोटीशी विश्रांती।

आनंदाचे सुर पुण्याचा नाद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो। विश्रांती नंतर परत एकदा स्वागत है आपण सर्वांचा रंग नवे कार्यक्रम। मित्रांनो, पूर्वी जेव्हा बघितलं तर आपले अंगणात प्राजक्ता, वेल, तुळस, आंबा अशी झाडे असायचीच। तुळस औदंबर सारख्या वृक्षांची नेहमी पूजा व्हायची आणि त्याच्याने एक वेगळंच वातावरण निर्मित व्हायचं, है ना। सकाळी सकाळी आपण बघितलं की अंगणात झाडांना उदबत्त्या लावून पूजा केलेले फार सुंदर, एक काय म्हणतात त्याला, मन प्रशांत वाटायचं। घराबाहेर आपण पडलो की अंगणात झाडांना बघून कितीतरी खुशी, कितीतरी आनंद आपल्याला व्हायचा। परंतु आता मध्य काळात काय झालं की या सगळ्या विसार पडलो आपण, है ना। असं वाटतं की आपण मध्य काळात वृक्षांचा काल ठरला आणि प्रमाणाबाहेर जंगल तोड केली गेली। प्रदूषण, जमिनीची धूप या संकटाने पूर्ण धरती माता कमजोर पडली, निसर्गाचे संतुलन बिघडले। तर मित्रांनो, आज गरज आहे आपण सर्वांना जागे व्हा आणि झाडे लावा। आणि आज आपण वन महोत्सव साजरा करतो, परंतु ते फक्त टेम्पररी असतं। परंतु त्याच्यासाठी आपल्याला थोडासा अजून धाडसीने काम करायला लागेल। वृक्षारोपण करताना झाडं कुठे लावायचं आणि त्याला पाणी कोण देणार, या सगळ्या गोष्टीचं नियोजन करून मग उत्सव साजरा केला तर त्याचा काय रिझल्ट येईल। परंतु एका दिवशी सगळ्या गोळा होतात आणि सगळ्या झाडं लावतात, परंतु ते झाडं जगत नाही बरं का, है ना। कुठेही लावलं तर त्याच्यासाठी काहीतरी रक्षण करणे गरजेचं आहे। नियोजन विना केलेले कामं फलीभूत नसतात। तर आज एक नियोजनची गरज आहे, एक प्लॅनिंगची गरज आहे। आपण थोडासा काय होईना 10 झाडं लावावा, परंतु त्याला जगवण्याचा प्रयत्न करणं हा गरजेचा आहे। नुसतं 1000 झाडं लावलं परंतु एकही वाचला नाही, तर अशा वन महोत्सव साजरा करून फायदा नाही, है ना। तर मित्रांनो, तुम्हीही विचार करा, मजा काय चुकतोय का।

रसिक हो, बोलावे शुद्ध, ऐकावे शुद्ध, वाचावे शुद्ध, लिहावे शुद्ध, बोलावे शुद्ध, ऐकावे शुद्ध, वाचावे शुद्ध, लिहावे शुद्ध। मराठीच्या उद्धारासाठी कंबर कसुनी आम्ही कटिबद्ध। मराठीच्या उद्धारासाठी कंबर कसुनी आम्ही कटिबद्ध। गर्व आहे मी मराठी असल्याचा। नमस्कार, मी प्रज्ञा।

नमस्कार, परत एकदा स्वागत आहे रंग नवे कार्यक्रम मध्ये। वृक्षापासून काय मिळतोय हे सांगायची गरज नाही, तरी पण एकदा आठवण म्हणून करायचे है ना। शीतल छाया, मधुर फळे, पाने, फुले, औषधे, घरासाठी लाकूड, वृक्षामुळे प्राण वायू मिळतो, मेघ आकर्षित होऊन पाऊस पडण्यास मदत होतो, घरांचे, बागांचे, शहरांचे शोभा वाढते, जमिनीची धूप थांबते, निसर्गाचे संतुलन टिकून राहते आणि आपलं जीवन सुंदर राहते। तर कितीतरी अशा गोष्टी आहेत ज्याच्याने आपण आपलं जीवन सुंदर बनतोय वृक्ष आणि वेलींनी। तर मित्रांनो, एकदा वृक्ष आणि वेलींना मनापासून धन्यवाद म्हणूया, है ना। आणि वृक्षांची जेव्हा आपण बात करतोय तर प्रत्येक व्यक्तीसाठी वृक्षांनी वरदान दिले। बघा, जे रचनाकार असतात, रायटर्स असतात, त्यांची जी प्रतिभा आहे, ते झाडाखाली जेव्हा बसून लिहायला सुरू करतात त्यांना नवीन नवीन कल्पना सुचतोय, चांगले विचार येतात। कवयित्री इंदिरा संत यांना तर वृक्ष जीवाभावाचे सोबती वाटायचे, है ना। वृक्षांचे महत्व खूप आहे आणि एकदा तुम्ही इतिहास उघडून बघितला तर राजस्थानचा मात्र तुम्ही इतिहास निश्चित वाचा। राजस्थान मधील विष्णोई स्त्रियाने सुमारे 300 वर्षापूर्वी चिपको आंदोलन छेडले। त्यात 250 स्त्रियांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन वृक्षांना जीवनदान दिले होते। आज आपण 21व्या शतकात उंबरठ्यावर उभे आहेत, परंतु विज्ञान युगात वावरत असताना वृक्षांची माहिती परत एकदा सांगण्याची गरज पडली आहे, है ना मित्रांनो। तरी पण सांगितल्याशिवाय राहत नाही म्हणून सांगण्याचा हा प्रपंच आहे। तर मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये बस एवढंच। झाडे लावा, जीवन वाचवा। कशी वाटली तुम्हाला माहिती नक्कीच कळवा।

नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित।

0: मित्रांशिवाय आयुष्यपूर्णच हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: मेरे जैसा यार कहां, ऐसा यार आला.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा.
0: मनात पीठ वाजल्या की शरीर अपोआप फिरकतं. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा.

ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले।
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा।

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी ये ना, ये ना.
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
3: पुणेरी आवाज 107.8 FM, वर्ल्ड रिन्यूअल स्पिरिचुअल ट्रस्ट का सामुदायिक रेडियो. खुश रहो, खुशियां बांटो.
4: स्वामी विवेकानंद के आदर्शों और विचारों पर केंद्रित कार्यक्रम युग प्रवर्तक

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: नो स्मोकिंग जोन जैसे बन गए हर जगह, वैसे नो एंगर जोन। इधर गुस्सा नहीं कर सकते, आया है तो बाहर जाओ, कर क्या। यहां नहीं कर सकते। क्यों? स्मोकिंग के लिए क्यों अलग जगह बनाई? क्यों नहीं कर सकते सबके बीच? क्योंकि कर आप रहे हैं, नुकसान हमारा हो रहा है। इसी तरह गुस्सा कर आप रहे हैं, सारे वातावरण में और सब लोगों का नुकसान हो रहा है। तो आप जाइए, वहां वो कमरा है, उधर गुस्सा करिए, वापस आइए।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ यांच्या शो मध्ये माझ्या सोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा। आणि श्रोते हो, जसं की आपल्याला माहित आहे की मागच्या रविवारी म्हणजेच मार्च महिन्याच्या तिसऱ्या रविवारी आपल्या या शोने 6 वर्षाचा टप्पा पूर्ण केला आणि निश्चितच हे सर्व आपल्या सक्रिय सहभागामुळे शक्य झालं। आणि त्या अनुषंगाने आपण वर्धापन दिनाच्या निमित्ताने काही प्रतिक्रिया आणि आपली एक चारोळी असा उपक्रम घेतलेला होता, जो 2 रविवार कंटिन्यू राहणार होता। मागील रविवारी सुद्धा आपण तोच उपक्रम घेतला आणि आजच्या या शोमध्ये सुद्धा आपण आपली मनोगत आणि चारोळी हा उपक्रम घेत आहोत। शब्द, शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव। शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले, शब्द ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले। चला तर मग व्यक्त होऊया, चला तर मग व्यक्त होऊया, तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया। मी आरजे कैलास आपल्यासाठी घेऊन आलो आहे हा खेळ शब्दांचा, कविता व चारोळ्यांचा शो, जो दर रविवारी दुपारी 2 वाजता असतो तुमच्या आवडीच्या FM वर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। तर आपण आजच्या शोमध्ये माझ्या काही रचना, आपल्या काही रचना अशा सादर करणार आहोत, सोबतच मनोगतसुद्धा सादर करणार आहोत। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा। तर हा खेळ शब्दांचा हा शो जो आपण निरंतरपणे सातत्यपूर्ण 6 वर्षापासून करत आहोत आणि 6 वर्षामध्ये खूप सारे अनुभव आले, खूप नवोदित साहित्यिक आपल्या या शोने घडवले, अशा सुंदर सुंदर प्रतिक्रिया आपल्याला मागच्या सुद्धा रविवारी आलेल्या होत्या। आणि खरं सांगायचं तर या शोबद्दल आणि आपल्या FM बद्दल जेव्हा अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्याकडून येतात तेव्हा या शोचं सार्थक झालं असं जणू काही वाटतं। कारण आपण या शोमध्ये नवोदितांना संधी देतो, आपला हा शो वेगवेगळ्या देशांमध्ये ऐकला जातो, भारतामध्ये तर ऐकला जातोच आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सुद्धा ऐकला जातो। नाहीतरी आयुष्य हे क्षणभंगूर आहे असं आपण नेहमी म्हणतो, नाही का। तर मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिले की मी गुणगुणता आयुष्याला शहारलेल्या स्वरांचे होते गाणे, मी गुणगुणता आयुष्याला शहारलेल्या स्वरांचे होते गाणे, कशाला किंतु परंतु जगताना, कशाला किंतु परंतु जगताना, जगून घ्यावे मनसोक्त नको बहाणे, जगून घ्यावे मनसोक्त नको बहाणे। तर कोणतेही बहाणे न करता मनसोक्त जगलं पाहिजे, जीवनाचा आनंद घेतला पाहिजे आणि क्षण जगलं पाहिजे, जे आपण आपल्या नेहमी शोमध्ये म्हणत असतो। कारण आज जगू उद्या जगू म्हणता म्हणता आयुष्य कधी संपतं हे कळत नाही आणि आयुष्याचा प्रवास हा प्रत्येक टप्प्यावर जबाबदाऱ्या घेऊन येतो। त्या जबाबदाऱ्यांना पार पाडताना, त्या जबाबदाऱ्यांचं ओझं वाहताना आपण स्वतःसाठी जगणं विसरतो आणि जेव्हा आपण स्वतःसाठी जगणं विसरून जातो, जगण्याच्या या धावपळीमध्ये आपलं स्वतःचं जगायचं राहून जातं, त्यावेळी ती एक सल असते, ती एक खंत असते मनामध्ये की आपण जगलोच नाही, आपलं जगायचं राहिलं आहे। चला तर मग सुरुवात करूया या आपल्या या शोच्या निमित्ताने आणि स्वतःला सांगूया की आपण प्रत्येक क्षणांमध्ये जगणार आहोत। आणि श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शोमधल्या पहिल्या मनोगताकडे वळतोय आणि ते सुंदर असं मनोगत आपल्याला पाठवलेलं आहे संजय सांगोलकर सरांनी कर्कम येथून। संजय सांगोलकर सर कर्कम येथून लिहित आहेत आपल्या शोच्या अनुषंगानं हा खेळ शब्दांचा, चारोळी व कवितांचा कार्यक्रम रेडिओ जॉकी आरजे कैलास यांच्या आवाजात ऐकत असताना 6 वर्ष पूर्ण करत आहे। शब्दांचा जादूगार असे ज्यांना मी संबोधू इच्छितो असे सर्वांचे लाडके कैलास सर, खूप खूप धन्यवाद सर। आपली प्रतिक्रिया ही अनमोल होती। शारदेचा आशीर्वाद लाभलेले गुणी व्यक्तिमत्व म्हणजे आरजे कैलास सर। आपल्या अवीट वाणीतून आमच्या चारोळ्या व कविता ऐकत असताना आपण जेव्हा बोलता ते ऐकतच राहावे संपूच नये असे वाटते। खूप अप्रतिम रसग्रहण आपण आपल्या शब्दातून करत असता। मागच्या वर्षी जेव्हा 5 वर्षे पूर्ण झाली तेव्हा मी म्हटले होते की कैलास सर आपल्या आवाजात या शोची शतकपूर्ती व्हावी, ते अगदी खरेच आहे। खूप खूप धन्यवाद सर। आजही आपल्या आवाजाची जादू रसिकांच्या मनावर अधिराज्य करत आहे आणि हे सत्य आहे। या शोला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा व धन्यवाद। खूप खूप धन्यवाद सर की आपण माझ्या आवाजाबद्दल बोललात आणि हे जे सर्व श्रेय आहे हे आपल्या रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आहे, ज्याने आपल्याला आपल्या सर्व साहित्यिकांना एवढा मोठा प्लॅटफॉर्म जो आहे तो निर्माण करून दिला। आणि सरांनी त्यांच्या चारोळीमध्ये लिहिलंय की कैलासजी आपल्या शोने गाठली कैलासाची उंची, कैलासजी आपल्या शोने गाठली कैलासाची उंची, सतत उजळत राहो ही निरंजन प्रेमाची, सतत उजळत राहो ही निरंजन प्रेमाची। तर निश्चितपणे आपल्या सहभागामुळे आपण या शोने आपल्या उंची गाठलेली आहे आणि आपल्या सहभागाशिवाय हे शक्य नव्हतं। खूप खूप धन्यवाद सर, आपली सुंदर अशी प्रतिक्रिया होती। आणि श्रोते हो, याबरोबरच दुसऱ्या एका प्रतिक्रियेकडे आपण वळतोय आणि ज्या सुंदर आणि अप्रतिम अशा प्रतिक्रियेमध्ये की FM रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आज रेडिओ पुणेरी आवाजला 6 वर्ष पूर्ण झाली व आरजे कैलास सरांच्या गोड आवाजातील आमच्या कविता चारोळ्या ऐकण्यात कशी 6 वर्ष पूर्ण झाली कळलंच नाही। आणि खरंय की जेव्हा तुमच्याशी मी गप्पा मारत असतो, जेव्हा तुमच्या रचना मी सादर करत असतो, त्यावेळी तुम्ही ती रचना लिहित असताना तुमच्या मनामध्ये काय भाव असतील त्या तुमच्या मनापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करत असतो। आपल्या प्रत्येक शब्दातले आशय आणि विषय संदर्भ हे सर्व आपल्या श्रोत्यांच्या मनापर्यंत कसे पोहोचतील हा माझा छोटासा असा प्रयत्न असतो। आणि मॅडमनी पुढं असं लिहिलंय की कैलास सर आमच्या कविता व चारोळ्या वाचल्यानंतर ज्या प्रतिक्रियाबद्दल जीव ओतून स्पष्टीकरण देतात त्याला हा हा खरंच तोड नाही। असाच आपला FM रेडिओ पुणेरी आवाज देश विदेशात उंचच उंच जाऊन शिखर गाठो हीच सदिच्छा आणि आमच्या कविता चारोळ्या देश विदेशातील सर्व श्रोते मंत्रमुग्ध होत। मेघा अरबुज मॅडम यांनी पाठवलेली सिंहगड रोड पुणे येथून पाठवलेली ही अनमोल अशी प्रतिक्रिया होती। आणि या प्रतिक्रियेसोबतच मेघा अरबुज मॅडम यांनी सिंहगड रोड पुणे येथून एक चारोळी पाठवलेली आहे। मॅडम लिहित आहेत की FM रेडिओ पुणेरी आवाज तू आणि मी, FM रेडिओ पुणेरी आवाज तू आणि मी वेगळे का आहोत, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहोत, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहोत। तर खूप सुंदर आणि अप्रतिम अशी ही चारोळीसुद्धा होती। आणि जसं की मॅडमनी मनोगतामध्ये म्हटलंय की आपल्या सर्व रचनांना देश विदेशामध्ये पोहोचवण्याचं काम जे आहे ते आपल्या FM ने केलेलं आहे, आपल्या हाखेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोने केलेला आहे। आणि निश्चितच आपल्या रचना सादर करत असताना जेवढा आनंद आपल्याला होतो तेवढा मलासुद्धा होतो, कारण जणू काही मी तुमच्याशी गप्पा मारत असतो असं मला प्रत्येक शोमध्ये वाटत असतं। जेव्हा आपला शो संपतो तेव्हा मला दरवेळी भावूक व्हायला होतं, कारण शोची वेळ संपत आलेली असते। असं वाटतं की तुमच्याशी गप्पांचा हा प्रवास, ही गप्पांची मैफिल जी आहे ती अविरत अशीच चालो, परंतु वेळेच्या बंधनामुळं आपण थांबत असतो। परंतु दरवेळी नवीन रविवारी नवीन उत्साहाने आपण भेटायला येतो एकमेकांना आणि आपणसुद्धा तितक्याच उत्साहाने खूप सुंदर सुंदर रचना पाठवत असता। खूप अप्रतिम असे शब्दसंग्रह आपल्याकडे आहे आणि आपल्या सर्व प्रतिभावंत साहित्यिकांच्या सुंदर सुंदर रचना ऐकण्याचा जो आनंद आहे ते आपले श्रोते घेत असतात, नाही का श्रोते हो। तर या अनुषंगानं आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये विद्या झिंझाळे मॅडम लिहित आहेत नवी मुंबई नेरूळ येथून। विद्या झिंझाळे मॅडम यांनी नवी मुंबई नेरूळ येथून लिहिलंय की नाहीत जात तुझे विचार सख्या माझ्या मनातून, नाहीत जात तुझे विचार सख्या माझ्या मनातून, सांग कशी करू रीत, सांग कशी करू रीत तुला माझ्या आठवणीतून, तुला माझ्या आठवणीतून। वाह, तर तुझे विचार माझ्या मनातून जात नाहीत, तुला माझ्या आठवणीतून रीत कसं करू, सांग कशी करू रीत तुला माझ्या आठवणीतून, नाहीत जात तुझे विचार सख्या माझ्या मनातून सांग कशी करू रीत तुला माझ्या आठवणीतून, तर तुला आठवणीतून सुद्धा रीत करता येत नाही, तुझे विचार माझ्या मनातून जात नाहीत, असे अप्रतिम अशी शब्दरचना असलेली मॅडमची ही सुंदर अशी चारोळी होती श्रोते हो। आणि या सुंदर अशा चारोळीनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर मनोगताकडे वळणार आहोत, ज्यामध्ये आरती गजानन मेहत्रे मॅडम लिहित आहेत करकम तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथून। सौ आरती गजानन मेहत्रे मॅडम यांनी करकम तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथून लिहिलंय। त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये मॅडम लिहित आहेत की अतिशय सुंदर आवाजात सर जातात, इतकं सुंदर सादरीकरण निवेदन की कधी कार्यक्रमाची तारीख पडते आणि आम्ही कधी चारोळी आठवळी लिहून पाठवतो असे होते। माझ्या 6 वर्ष पूर्ण झालेल्या या सुंदर आणि हृदयस्पर्श अशा रेडिओ पुणेरी आवाज या शोला माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि सदिच्छा। खूप खूप धन्यवाद मॅडम, शतकपूर्ती व्हावी हीच मनीची इच्छा। अतिशय सुंदर सर आपल्या आवाजातून आमच्या चारोळ्या वाचून दाखवतात, असे वाटते जसे काही आपण रेडिओच्या शोमध्येच पोहोचलो आहोत। खूप खूप धन्यवाद। आज आमच्या लाडक्या शोला 6 वर्ष पूर्ण झाली। हा प्रवास तितकाच सहजतेने होणारा नव्हता, तरीसुद्धा केवळ सरांच्या दृढ इच्छाशक्तीमुळे हा शो आपली 6 वर्ष कारकीर्द पूर्ण करू शकला। प्रचंड मेहनत आणि जिद्द या जोरावरच हा शो पूर्णत्वास जात आहे व वरचेवर लेखन करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे। पुनश्च एकदा सरांचे धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा। खूप खूप धन्यवाद मॅडम आपलेसुद्धा आणि खूप खूप शुभेच्छा आपल्यालासुद्धा, कारण आपला सहभाग हा शोचा सन्मान आहे। आणि मॅडमनी मनोगत व्यक्त करीत असताना एक खूप महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मांडलेली आहे की या शोच्या निमित्तानं अनेक जण लिहिते झाले, मनातील भावभावनांना त्यांनी कागदावर उतरवलं, जे अव्यक्त भावना होत्या त्या बोलक्या झाल्या आणि त्यामुळं मन हलकं झालं। कवी लेखक यांच्या लेखणीमध्ये एवढी ताकद असते की ते एखाद्याच्या मनाचा ठाव घेऊ शकतात, एखाद्याच्या विचाराची दिशा बदलू शकतात, एखाद्याच्या नकारात्मक विचारांना सकारात्मकतेच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात, नाही का? तर असाच हा आपला साहित्याचा प्रवास जो आपण सर्वजण मिळून करत आहोत। आणि या साहित्याच्या प्रवासामध्ये प्रवास करीत असताना खूप कवी कवयित्री आणि साहित्यिक भेटले, खूप सारे नवनवीन साहित्यिक जे आहेत त्यांनीसुद्धा खूप सुंदर आणि अप्रतिम जे आहे ते रचना पाठवल्या आणि त्यामुळं या शो खरं तर भरत गेला, या शोला एक वेगळी उंची जी आहे ती लाभली। तर मॅडमनी खूप सुंदर अशी प्रतिक्रिया पाठवलेली होती आणि मॅडमच्या या सुंदर अशा प्रतिक्रियेनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर प्रतिक्रियेकडे आणि चारोळीकडे वळणार आहोत। त्यापूर्वी श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलाससोबत। आनंदी रहा, आनंदी।

0: खुशियों की फुहार लाएगी हर दिन त्योहार। अब हर दिन बजेंगे मन में ढोल, अपने पन के रंग में अब रोज रंगेंगे, उड़ान भरेंगे सपनों के रॉकेट में, सिर्फ पुनेरी आवाज में 107.8। खुश रहो, खुशियां बांटो।
1: श्रोतो, अच्छा शो मधल्या पुढच्या एका मनोगताकडे वळूया, ज्यामध्ये सूरज संदीप अनुभवने सरांनी देवगड सिंधुदुर्ग मोंड येथून लिहिलंय। सूरज संदीप अनुभवने सर लिहित आहेत तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग गाव मोंड येथून। सरांनी लिहिलंय की 6 वर्ष झाली पूर्ण आमचा लाडका रेडिओ पुणेरी, 6 वर्ष झाली पूर्ण आमचा लाडका रेडिओ पुणेरी, आवाजात आहे सारस्वतांचा आनंद, आवाजात आहे सारस्वतांचा आनंद, यश आणि कीर्तीचे स्वप्न सोनेरी, यश आणि कीर्तीचे स्वप्न सोनेरी, सदिच्छांचा होतोय वर्षाव 6 वर्षाच्या कठोर मेहनतीचा, 6 वर्षाच्या कठोर मेहनतीचा फळ मिळावे सुंदर सुंदर, मिळेल आनंद आम्हास लेखनाचा, मिळेल आनंद आम्हास लेखनाचा। वाह वाह, तर खूप अप्रतिम सुंदर असे भाव आपल्या शोप्रती सरांनी व्यक्त केलेले होते की 6 वर्षाच्या कठोर मेहनतीचं फळ मिळालेलं आहे आणि लेखनाचा आनंद होतोय। आणि सरांनी पुढे असं लिहिलंय की स्मित हास्य नेहमी एकोपा जपणारे असावे, ओंजळीतल्या शब्दांना परिपूर्ण अर्थ असावा, मित्र असो वा भाऊ फक्त तो निस्वार्थी प्रेम करणारा असावा। तर खूप अनमोल अशा ओळी या सरांच्या रचनेमध्ये होत्या। आणि याबरोबरच पुढच्या पण एका मनोगताकडे आणि चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सौ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम लिहित आहेत अंबाजोगाई येथून। सौ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम यांनी अंबाजोगाई येथून लिहिलंय की कधीही विषय मिळाल्यास सहज सुचलेले शब्द उतरवले, पण आरजे कैलास सरांच्या आवाजाने त्या शब्दात जणू प्राण ओतले, हे आपलेच शब्द आहेत का असा भास होत जातो। सर, आपण वेळात वेळ काढून सामान्यातील सामान्य व्यक्तीची रचना अशी सादर करता की आपल्या सादरीकरणाने ती रचना असामान्य दुर्मिळ आहे असं वाटायला लागतं। धन्यवाद सर, गॉड गिफ्टेड व्हॉइस अँड नेचर, आपल्या अथक अविरत कार्यामुळे हा शो असाच भरत जावो, मला आज आश्चर्याचा धक्काच बसला। मला वाटायचं की आपलं रेडिओ चॅनल हे भारतापुरतं मर्यादित असेल, पण 14 देशात आपल्या शोचे रसिक श्रोते आहेत ही बाब खरोखरच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे। प्राऊड ऑफ यू सर, बेस्ट ऑफ लक अँड फॉर फ्युचर ड्रीम्स। खूप खूप धन्यवाद मॅडम, आणि आपला सहभाग हा नेहमी शोचा सन्मान राहिला आहे, आणि जसं की आपण अनमोल अशी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद। अतिशय सुंदर अशा प्रतिक्रियेसोबतच मॅडमनी त्यांच्या चार ओळीमध्ये लिहिलंय विचार या शीर्षकाखाली की तुझा माझा तो विचार न सांगताच कळला, तुझा माझा तो विचार न सांगताच कळला, धोका विश्वासघाताचा कायमचाच टळला, धोका विश्वासघाताचा कायमचाच टळला, कायमचाच टळला। वाह, तर तुझा माझा विचार, तुझा माझा तो विचार न सांगताच कळला आणि विश्वासघाताचा धोका कायमचा टळला, अप्रतिम असं शब्दांकन होतं। आणि पुढच्या एका मनोगताकडे आपण वळूयात, ज्या सुंदर आणि अप्रतिम अशा मनोगतामध्ये सौ काव्यरसी सौ रसिका आनंद शाळेग्राम मॅडम यांनी पुणे येथून लिहिले काव्यरसिका या नावाने। सौ रसिका आनंद शाळेग्राम मॅडम लिहित आहेत पुणे येथून काव्यरसिका या नावाने। मॅडमनी लिहिलंय की 107.8 FM रेडिओवरील हा खेळ शब्दांचा आरजे कैलास सरांचा हा कविता आणि चारोळ्यांचा सुरेल कार्यक्रम अतिशय उत्तम आणि दर्जेदार आहे। आरजे कैलास सर अतिशय उत्तम कविता आणि चारोळी लिहितात, सर्व कवी आणि कवित्रींच्या कविता आणि चारोळींचे आरजे कैलास सर सुमधुर आवाजात सादरीकरण आणि रसग्रहण करतात, प्रत्येकाच्या कविता आणि चारोळीला अनुसरून साजेसे वर्णन करतात, त्यामुळे कविता आणि चारोळी अजूनच खुलतात आणि कार्यक्रम अतिशय बहारदार होतो। माझ्या साहित्यिक प्रवासाला रेडिओच्या माध्यमातून नवी दिशा नवी ओळख मिळाली, माझी कविता चारोळी आरजे कैलास सर जेव्हा रेडिओवर सादर करतात तेव्हा मला खूप आनंद होतो। खूप खूप धन्यवाद मॅडम, मला काव्यरसिका या नवीन नावाची ओळख मिळाली। आम्हा नवोदित साहित्यिकांच्या कविता आणि चारोळी प्रसारित होण्यासाठी रेडिओसारखे महत्त्वपूर्ण व्यासपीठ सरांनी उपलब्ध करून दिले, आरजे कैलास सरांचे मनपूर्वक आभार। माननीय आरजे कैलास सरांना खूप खूप धन्यवाद। आरजे कैलास सरांना पुढील सुरेल वाटचालीसाठी खूप खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। हा खेळ शब्दांचा या आमच्या लाडक्या कार्यक्रमात 6व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद मॅडम। तर मी आपण आणि रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM यांच्यातील माध्यम आहे आणि त्या अनुषंगाने आपण ह्या शो सादर करीत असतो। आपली प्रतिक्रिया ही खूप अनमोल होती, खूप सुंदर होती, आणि मॅडमनी याबरोबरच एक सुंदर अशी रचना पाठवलेली आहे यशस्वी प्रवास या शीर्षकाखाली की कविता आणि चारोळीचे छोटेसे रोपटे आज 6 वर्षाचे झाले। कविता आणि चारोळीचे छोटेसे रोपटे आज 6 वर्षाचे झाले। शुभेच्छांच्या वर्षावामध्ये आनंदाने न्हाले, शुभेच्छाच्या वर्षावामध्ये आनंदाने न्हाले। आनंदी रहा आनंद लुटा सांगतात आरजे कैलास, आनंदी रहा आनंद लुटा सांगतात आरजे कैलास। 107.8 FM रेडिओचा लाभो आम्हा सहवास, लाभो आम्हा सहवास। खूपच अप्रतिम सुंदर भाव आपल्या या रचनेमध्ये होते। यशस्वी हो आपला रेडिओवरील प्रवास, 6व्या वाढदिवसाच्या आपणास शुभेच्छा खास, असे सुंदर असं शब्दांकन मॅडमनी केलेलं आहे। आणि याबरोबरच पुढच्या एका सुंदर प्रतिक्रियेकडे आपण वळूया। ती सुंदर अशी प्रतिक्रिया आपल्याला पाठवलेली आहे ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून। ज्योतिलीला प्रभाकर मॅडम चंद्रपूर येथून लिहित आहेत। मॅडमनी लिहिलंय मनोगतामध्ये की रेडिओ पुणेरी आवाजवरील आपण सादर करीत असलेला शो हा खेळ शब्दांचा, या शोला 6 वर्ष पूर्ण होत आहेत। या यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा, आपले अभिनंदन। काही निवडक रचनाकारांच्या सहभागाने सुरू झालेला हा शो आज भव्य रूपात सादर होतो आहे। केवळ भारतातच नव्हे तर इतर देशातही हा शो लोकप्रिय आहे। तेथील रचनाकारांचाही सहभाग प्रामुख्याने असतो। आपण प्रत्येक रचनेवर देत असलेली प्रतिक्रिया, आपली सांगण्याची शैली अत्यंत मेधावी आहे। तसेच आपल्या संवेदनशील मनाची, आपल्यातील माणुसकी, याचा मला सुखद अनुभव आला आहे। मी माझे बाबा प्रभाकर पराटे चंद्रपूर अगदी पहिल्या शोपासून सहभागी होत आलो आहोत। 6 वर्षात झालेल्या प्रत्येक कार्यक्रमाचे सहभागी तर आहोत, पण श्रोते म्हणून साक्षीदारही आहोत। पण दुर्दैवाने माझे बाबा प्रभाकर पराटे चंद्रपूर हे 27 डिसेंबर 2024 रोजी निधन झाले। त्यांनी आपली शेवटची रचना 29 डिसेंबर रोजी होणाऱ्या शोसाठी पाठवली होती। सरांनी 29 डिसेंबर 2024 शोमध्ये चारोळीचे वाचन केले, प्रतिक्रियाही दिली, पण हे ऐकायला बाबा नव्हते। सरांनी सर्वांतर्फे बाबांना आदरांजली वाहिली। आपला शो त्यांचा अत्यंत प्रिय होता, आपल्याशी त्यांचे काही ऋणानुबंध असावे। आपण बाबांना त्यांच्या शेवटच्या काळात जो आनंद दिला त्याबद्दल मी आपली सदैव ऋणी आहे। आपला शो असाच अविरत सुरू राहो या सदिच्छेसह धन्यवाद। आणि खरंच निशब्द करणारे असं हे मनोगत आहे की आपल्या शोमुळे आपण कोणाला एवढा आनंद देऊ शकतो, आपल्या FM मुळं कोणाला एवढा आनंद होऊ शकतो हे ऐकून खरं तर भरून येतं। आणि जसं की मॅडमनी म्हटलं की प्रभाकर पराटे सर हे आपल्या शोमध्ये एक ज्येष्ठ साहित्यिक होते, आपल्या शोमध्ये पहिल्यापासून सहभागी होत होते आणि अगदी आवर्जून सुंदर सुंदर प्रतिक्रियासुद्धा सर द्यायचे, तर ते आज आपल्यामध्ये नाहीत। खूप दुःख होतं। आणि सरांनी शेवटची रचना पाठवली, आपण ती सादर केली पण ऐकायला सर नव्हते, हे ऐकून खूप दुःख वाटलं। आणि सरांचा आपल्या शोशी असलेला ऋणानुबंध, माझ्याशी असलेला ऋणानुबंध हा कायम राहील। प्रतिक्रिया ही खूप अनमोल होती, तितकीच हळवी होती आणि अगदी मन भरून आलं ही प्रतिक्रिया ऐकून, मनोगत ऐकून। आणि मॅडमनी चारोळीमध्ये लिहिलंय प्रवास शीर्षकाखाली की मानवी जीवन आहे प्रवास, त्यात अनेक अडथळे अनेक वळणे। मानवी जीवन आहे प्रवास, त्यात अनेक अडथळे अनेक वळणे। सुखदुःखांचा असतो सहवास, त्यावर करावी मात धैर्याने, त्यावर करावी मात धैर्याने। तर धैर्याने मात केली पाहिजे असा सुंदर सकारात्मक संदेश मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा या रचनेमध्ये होता श्रोते हो। आणि या सुंदर आणि अप्रतिम अशा मनोगतानंतर पुढच्या एका सुंदर मनोगताकडे आपण वळूया, ज्या सुंदर आणि अप्रतिम अशा मनोगतामध्ये सुलभा सत्तुरवार मॅडम लिहित आहेत पुणे येथून। सुलभा सत्तुरवार मॅडम यांनी पुणे येथून लिहिले, नमस्कार सर। नमस्कार मॅडम, आपला हा खेळ शब्दांचा या शोला 6 वर्ष पूर्ण झाली ही अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे आणि यात निःसंशय आपला महत्त्वपूर्ण योगदान आहे, यासाठी आपले मनपूर्वक अभिनंदन सर, खूप खूप धन्यवाद। मी या कार्यक्रमात 1.5 ते 2 वर्षापासून सामील झाले, पण नित्य नाविन्यपूर्ण, कान तृप्त करणारा, सुखद अनुभव प्रदान करणारा सुरेख असा हा कार्यक्रम आहे, खूप खूप धन्यवाद। आपण शब्दप्रभू आहात सर, आपणास शब्द आणि अर्थ याची नेमकी जाण आहे, त्यामुळे आपण प्रत्येक रचना त्यातील नेमक्या अर्थासह आपल्या अप्रतिम शैलीत सादर करता आणि एक सुरेख काव्य मैफिल अनुभवता येते। आपला कार्यक्रम असाच भरत राहो ही मनापासून शुभेच्छा सर, खूप खूप धन्यवाद मॅडम। आपली प्रतिक्रिया ही अनमोल होती आणि जसं की आपण म्हणालात की हा कार्यक्रम आपल्या सहभागामुळे बहरतो, हा कार्यक्रम आपल्याला FM ने संधी दिल्यामुळे बहरतो। खूप सुंदर अशा अनमोल प्रतिक्रियेनंतर मॅडमनी एक चारोळीसुद्धा पाठवलेली आहे आणि मॅडमनी लिहिलंय नवपल्लव संपली पानगळ आला आला वसंत, नवपल्लव संपली पानगळ आला आला वसंत, नवपल्लव तरुवर सहर्ष करू तयांचे स्वागत, सहर्ष करू तयांचे स्वागत। तर खूप अप्रतिम सुंदर अशी ही चारोळी सुद्धा होती श्रोते हो, की नवपल्लव संपली पानगळ आला आला वसंत। तर वसंत ऋतूच्या आगमनाच्या निमित्तानं खूप अप्रतिम सुंदर असे भाव मांडणारी ही रचना होती। आणि याबरोबरच पुढच्या एका मनोगताकडे वळूया, आणि त्या सुंदर अशा मनोगतामध्ये अपूर्वा अजय पत्यवार मॅडम लिहित आहेत नाशिक येथून। अपूर्वा अजय पत्यवार मॅडम यांनी नाशिक येथून लिहिले, मॅडम लिहित आहेत की हा खेळ शब्दांचा आहे न्यारा, शब्द लिहिण्यासाठी प्रेरणा देतो खरा, शब्दांचे गुंफता मोती रचली जाते चारोळी, मनाला स्पर्शून जातात मग त्या ओळी। वा, अचूक फेक असते शब्दांची मनातील भावनांची, शब्दातले भाव जवळी साधतात हृदयाशी, देश विदेशातले कवी कवयित्री होतात सहभागी, नाव व पत्त्यासह मिळते ओळख नवी। शो हळूहळू फुलतो बहरतो, शो हळूहळू फुलतो बहरतो, मना मनात साधला जातो संवाद, मना मनात साधला जातो संवाद, आपणच लिहिलेल्या शब्दातील भाव कळतो, अचूकपणे शब्द मनाला भिडतो। वा, काही तुमचे काही माझे ही संकल्पना, म्हणूनच शब्दांचा खेळ हा अनोखा, काही विचार मनात असतात साठलेले, शो मध्ये सहभागी होऊन नव्याने गबसले, पुन्हा पुन्हा नव्याने करून सुरुवात, नव्या विचारांची करू रुजवात, हा खेळ शब्दांचा पोहोचला लोकप्रियतेच्या शिखरावर, हा खेळ शब्दांचा पोहोचला लोकप्रियतेच्या शिखरावर, उत्तरोत्तर आणखी नवी चढाई करेल सर, उत्तरोत्तर आणखी नवी चढाई करेल सर। तर मॅडमनी कवितेमधूनच खूप अप्रतिम सुंदर असं मनोगत व्यक्त केलेलं आहे, शोबद्दल खूप अतिशय भावपूर्ण असे शब्द मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते। खूप खूप धन्यवाद मॅडम आपली प्रतिक्रिया, आणि आपली प्रतिक्रिया मनोगत देण्याची कवितेमधून पद्धत ही खूपच सुंदर होती, खूप मनाला भावली। आणि मॅडमनी चारोळीमध्ये आठवण शीर्षकाखाली लिहिले की तुझ्या सहवासाचे आणि आठवणींचे क्षण, तुझ्या सहवासाचे आणि आठवणींचे क्षण जपून ठेवले मनाच्या कप्प्यात, तुझ्या सहवासाचे आणि आठवणींचे क्षण जपून ठेवले मनाच्या कप्प्यात, तू जरी गेलास दूरदेशी तरीही, तू जरी गेलास दूरदेशी तरीही, तुझ्या आठवणींचा सुगंध दरवळतो हृदयात, तुझ्या आठवणींचा सुगंध दरवळतो हृदयात। तर ही खूपच अप्रतिम सुंदर आठवणींचा सुगंध दरवळणारी अप्रतिम सुंदर शब्दांकन असलेली मॅडमची ही रचना होती। आणि या भावस्पर्शी रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर मनोगताकडे आणि चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सौ मीना उपासनी मॅडम लिहित आहेत निगडी प्राधिकरण पुणे येथून। सौ मीना उपासनी मॅडम यांनी निगडी प्राधिकरण पुणे येथून लिहिलंय की रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर दर रविवारी प्रसारित होणाऱ्या हा खेळ शब्दांचा कविता व चारोळींच्या शोने 16 मार्च रोजी 6 वर्ष पूर्ण होऊन 7व्या वर्षात पदार्पण केले आहे, अर्थातच बाल्यावस्था संपवून शैशवात पदार्पण झाले आहे। त्यासाठी आरजे कैलास सरांचे आणि रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM मनपूर्वक अभिनंदन, खूप खूप धन्यवाद मॅडम। कैलास सरांचे सुंदर सादरीकरण तसेच सर्वांना शोमध्ये सामावून घेण्याची इच्छा, यामुळे कोणीही नाराज न होता आपल्या कविता व चारोळ्या सातत्याने पाठवत असतात, पर्यायाने कवी कवयित्रींची संख्या वाढत गेली, भारतातच नव्हे तर परदेशातही शोची ख्याती पसरली, हा शो दिवसेंदिवस असाच भरत जावो हीच शुभेच्छा। खूप खूप धन्यवाद मॅडम, आपली प्रतिक्रिया मनोगत हे अनमोल होतं, आणि जसं आपण म्हणालात त्याप्रमाणे आपण कोणालाही नाराज करत नाही, आपण सर्वांना शोमध्ये सहभागी करून घेतो, आणि त्यामुळंच तुमच्या सर्वांच्या सहभागामुळे आपला हा शो लोकप्रिय झालेला आहे, आपला हा सहभाग असाच कायम राहावा अशीच मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि मॅडमनी त्यांच्या सुंदर अशा चारोळीमध्ये लिहिले की बाल्य संपवून शैशव आले, बाल्य संपवून शैशव आले, शब्दांच्या खेळे ऋतू मोहरले, शब्दांच्या खेळे ऋतू मोहरले, क्षेत्र पुणेरी आवाज चेरुंदावले, क्षेत्र पुणेरी आवाज चेरुंदावले, मेहनतीने साऱ्यांच्या शब्द बहरले, मेहनतीने साऱ्यांच्या शब्द बहरले। खूपच अप्रतिम सुंदर भावस्पर्शी शब्दांकन मॅडमच्या या चारोळीमध्ये होतं, आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात, आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंदी रहा, आनंद लुटा।

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: परिस्थिति शब्द में ही सारा मीनिंग है। पर स्थिति किसी और की स्थिति, वो परिस्थिति है, किसी और की स्थिति है, और ये स्वस्थिति है, ये मेरी स्थिति है। आज हम अनअवेयर, क्योंकि सब ने कहा, हमने भी मान लिया, सब ने कहा जैसी परिस्थिति वैसी स्वस्थिति, और परमात्मा ने आकर सिखाया वो परिस्थिति और ये स्वस्थिति किसकी चॉइस है। टोटली ये टोटली मेरी चॉइस है, और एक बार वो करना शुरू करेंगे तो धीरे धीरे अगली स्टेज आ जाती है कि जैसे स्वस्थिति वैसी परिस्थिति।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: श्रोते हो, अच्छा शो मधल्या पुढच्या एका सुंदर मनोगताकडे आपण वळूया, आणि त्या सुंदर अशा मनोगतामध्ये सवाचला धारप मॅडम लिहित आहेत रोहा जिल्हा रायगड येथून। सवाचला धारप मॅडम यांनी रोहा जिल्हा रायगड येथून लिहिलंय की रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वरील हा खेळ शब्दांचा या कार्यक्रमाला 6 वर्ष पूर्ण झाली, त्याबद्दल खूप खूप अभिनंदन, आणि हा कार्यक्रम असाच वर्षानुवर्षे रंगतदार बहारदार होत राहो ही शुभेच्छा। माझ्यासारख्या अनेक नवोदित कवी आणि कवयित्रींच्या चारोळ्या आणि कविता या कार्यक्रमामुळे जगभरात पोहोचतात याचा आम्हाला खूप आनंद होतो। कैलास सर, तुम्ही सगळ्यांच्या कविता छान सादर करता म्हणून हा कार्यक्रम रंगत आहे। जसं की एखाद्या ललनेनी शृंगार केला की तिचे सौंदर्य खुलते, तसं तुमच्या सादरीकरण आणि तुम्ही करत असलेल्या विश्लेषणाने आमची कविता खुलते। पुन्हा एकदा शोसाठी शुभेच्छा। आणि मॅडमनी त्यांच्या सुंदर अशा चारोळीमध्ये लिहिलंय की विचार हवेत बदलायला आयुष्याचे सोने होते, विचार हवेत बदलायला आयुष्याचे सोने होते, वाल्याचा झाला वाल्मिकी इतिहास दाखले देते, इतिहास दाखले देते। तर विचार आपले बदलण्याचे पाहिजेत, त्यामुळे आयुष्याचं सोनं होतं। खूप अप्रतिम सुंदर अशी ही चारोळी होती। आणि पुढच्या एका मनोगतामध्ये नीता देठे मॅडम यांनी माटुंगा मुंबई येथून लिहिले। नीता देठे मॅडम लिहित आहेत माटुंगा मुंबई येथून। मॅडमनी मनोगतामध्ये लिहिले की शब्दांचे मोती गुंफत विचारांचे रंग भरत, गेली 6 वर्षे हा खेळ शब्दांचा श्रोत्यांच्या हृदयात आपले खास स्थान निर्माण करत आहे। रेडिओच्या या जादुई दुनियेत आरजे कैलास सरांनी शब्दांना एक नवा आत्मा दिला। कधी हलकं फुलकं हास्य, कधी प्रेरणादायी विचार, तर कधी मनाला भिडणारा संवाद। खूप खूप धन्यवाद मॅडम। या कार्यक्रमाची खासियत म्हणजे केवळ चारोळी आणि कविता वाचून दाखवणे नाही, तर या त्या शब्दामागील भावना उलगडणे, त्यांचं बारकाईने विश्लेषण करणे आणि त्यातून नवीन विचारांना प्रेरणा देणे। वाह, सुंदर असं सहज उच्चारून सर जेव्हा एखाद्या कवितेचं कौतुक करतात तेव्हा अनेक नवोदित कवींच्या मनात उत्साह निर्माण होतो, त्यांना नव्याने लेखनाची प्रेरणा मिळते। खूप खूप धन्यवाद मॅडम। हा कार्यक्रम 6 वर्षे यशस्वीपणे सुरू आहे, याचं पूर्ण श्रेय कैलास सरांनाच जातं। त्यांच्या शब्दांवरील प्रेमामुळे आणि श्रोत्यांशी जोडलेल्या नात्यामुळे हा प्रवास इतका सुंदर झाला। हा कार्यक्रम फक्त ऐकण्यापुरता नाही, तर नव्या कवींसाठी एक प्रेरणादायी व्यासपीठ आहे। शब्दांमागचं सौंदर्य उलगडणाऱ्या या अनोख्या प्रवासाला 6 वर्ष पूर्ण होत आहेत, ही केवळ संख्याच नाही तर एका सुंदर संस्कृतीचा उत्सव आहे। क्या बात आहे, पुढेही असेच शब्दांचे खेळ रंगत राहोत, नव्या कल्पनांना वाव मिळो आणि हा आवाज लाखो मनांना स्फूर्ती देत राहो ही शुभेच्छा। हा खेळ शब्दांचा कार्यक्रमाला 6 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। अगदी निशब्द करणारी अशी ही प्रतिक्रिया होती, असं हे मनोगत होतं, खूपच अप्रतिम असं मनोगत मॅडम आपण पाठवलेलं होतं। आणि जसं आपण म्हणालात की हा कार्यक्रम फक्त ऐकण्यापुरता आपल्याला ठेवायचा नव्हता, तर नवोदितांना व्यासपीठ निर्माण करण्यासाठी आपण हे सुरू केलेला कार्यक्रम होता। आणि खरंच खूप छान वाटतं जेव्हा अशा सुंदर प्रतिक्रिया येतात। आणि मॅडमनी पुढे एक चारोळीसुद्धा पाठवलेली आहे। मॅडम लिहित आहेत सकारात्मक विचार या शीर्षकाखाली की परिवर्तन घडवण्यासाठी नेहमी करावा सकारात्मक विचार, परिवर्तन घडवण्यासाठी नेहमी करावा सकारात्मक विचार, त्यासाठी जीवनात असावा शुद्ध स्वच्छ निर्मळ आचार, त्यासाठी जीवनात असावा शुद्ध स्वच्छ निर्मळ आचार। तर नीता देठे मॅडम यांची माटुंगा मुंबई येथून पाठवलेली ही सुंदर अशी चारोळी आणि अप्रतिम असं मनोगत होतं श्रोते हो। आणि श्रोते हो, आजच्या शोपुरती मला म्हणजे आरजे कैलासला तुमच्यापासून रजा घ्यावी लागणार आहे, परंतु मी तुम्हाला भेटायला पुन्हा येणार आहे पुढच्या रविवारी दुपारी ठीक 2 वाजता तुमच्या आवडीच्या शोमध्ये, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये, आणि तुमच्या आवडीच्या FM वर म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदी रहा, आनंद लुटा, आणि मला म्हणजे आरजे कैलासला आजच्या शोपुरती रजा द्या.

0: मित्रांशिवाय आयुष्यपूर्णच हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां, ऐसा यार आला.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जात.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात पीठ वाजल्या की शरीर आपोआप फिरकत. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां, ऐसा यार आला.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा.
0: मनात पीठ वाजल्या की शरीर अपोप फिरकत. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
4: अजी सुनते हो?
5: हाँ सुनी तो रहा हूँ.
4: क्या सुन रहे हो?
5: रेडियो पुणेरी आवाज.
4: ओ रेडियो पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियाँ

0: अध्यात्म और मूल्यों से सजा कार्यक्रम रंग नवे जरूर सुने।
1: नमस्कार, आपण ऐकत आहेत रेडिओ चुनेरी 90.4 ऑफ रंग नवे। या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, आज सांगायचं म्हणजे जसंच मी मला जाग आली वृक्षावली आम्ही सोयारी हा सुंदरसं गाणं माझ्या कानात ऐकू आला, तर तेव्हा मला कळालं की या तुकाराम महाराजांचे भाव मधुर काव्य आणि लता मंगेशकरांचा स्वरबद्ध केलेला हा सुंदर गीत किती मधुरपणे मला प्रफुल्लित केला, मला आनंदित केला। तर निश्चित तुम्हालाही आवडेल हे गीत ऐकायला। तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला हे सुंदरसं गीत तुमच्यासाठी।

वनचरे। खूब खूब स्वागत सुप्रभात। मित्रांनो, वृक्ष आणि वेली निसर्गाचे सर्वोत्तम वरदान है, जे धरती माता ने अपन सर्वांना खुले हाताने हा खजिना दिलाय। आणि आपण मानव त्याचा प्रयोग ही करतो। अन्न वस्त्र निवारा मूलभूत गरजा पूर्ण झाली कि आपण बाकीच्या कामाला शुरू होतो। परंतु मूलभूत जे आपल्याला अन्न वस्त्र आणि निवारा मिळतोय ते निसर्गानेच मिळतोय। आणि निसर्ग हे सर्वांसाठी आहे, परोपकारासाठी आहे। आणि निसर्ग आपल्याला हेच शिकवते की मित्रांनो, परोपकारासाठी जगा, पण आपण स्वार्थासाठी जगतोय। असं म्हटलं गेलेलं आहे की सर्प चंदनाच्या मुलाशी आश्रय घेतात, माकडे शेंड्यावर असतात, पक्षी फांद्यात तर भंग फुलांच्या आश्रयाने राहतात। आणि याचा अर्थ हेच आहे की सज्जनांचे ऐश्वर्य म्हणजे परोपकारासाठी असणे। आणि बघितलं तर मित्रांनो, असं एकही झाड नाही ज्यामध्ये औषधी गुण नाही। इतकंच नाही तर वृक्षांच्या मुलापासून फलापर्यंत प्रत्येक अवयव मानव जीवनासाठी किंवा मानवासाठी उपयोगी होतात। तर ज्या सर्व गोष्टी मानवाच्या उपयोगीसाठी होतात या असं निसर्गासाठी आपण किती वेळ देतोय, निसर्गासाठी आपण काय करतो का, असा प्रश्न आज सर्वांनी स्वतःला विचारला पाहिजे, है ना। मित्रांनो, अजून एक म्हणायचं म्हणजे पूर्वजांनी वृक्षांचं खूप महत्व समजले होते। वृक्षांचा गंधाट शीतल छायेत बसून वेदातील अनेक रचना रचल्या गेल्या तेव्हा। गौतम बुद्धांना सुद्धा आत्मज्ञान प्राप्त झाले बोधी वृक्षाच्या साक्षीने। तर मित्रांनो, झाडाखाली बसून बरेच ऋषी मुनी जप तप अनुष्ठान केले। तर जेव्हा वृक्ष आपण सर्वांना जीवन जगण्याचा जीवन दान देत आहे, तर अशा वृक्षांसाठी आपण काय वेळ काढायलाच पाहिजे की नाही, है ना। वृक्षांच्या रक्षणासाठी आपण उभे राहायला पाहिजे की नाही। तर तुम्ही विचार करा आणि मला सांगा। आता घेऊ एक छोटीशी विश्रांती।

आनंदाचे सुर पुण्याचा नाद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो। विश्रांती नंतर परत एकदा स्वागत है आपण सर्वांचा रंग नवे कार्यक्रम। मित्रांनो, पूर्वी जेव्हा बघितलं तर आपले अंगणात प्राजक्ता, वेल, तुळस, आंबा असे झाडे असायचेच। तुळस औदुंबर सारख्या वृक्षांची नेहमी पूजा व्हायची आणि त्याच्याने एक वेगळंच वातावरण निर्मित व्हायचं, है ना। सकाळी सकाळी आपण बघितलं की अंगणात झाडांना उदबत्त्या लावून पूजा केलेले फार सुंदर एक काय म्हणतात त्याला मन प्रशांत वाटायचं। घराबाहेर आपण पडलो की अंगणात झाडांना बघून कितीतरी खुशी, कितीतरी आनंद आपल्याला व्हायचा। परंतु आता मध्य काळात काय झालं की या सगळा विसार पडलो आपण, है ना। असं वाटतं की आपण मध्य काळात वृक्षांचा काल ठरला आणि प्रमाणाबाहेर जंगल तोड केली गेली। प्रदूषण, जमिनीची धूप या संकटाने पूर्ण धरती माता कमजोर पडली, निसर्गाचे संतुलन बिघडले। तर मित्रांनो, आज गरज आहे आपण सर्वांना जागे व्हा आणि झाडे लावा। आणि आज आपण वन महोत्सव साजरा करतो, परंतु ते फक्त टेम्पररी असतं। परंतु त्याच्यासाठी आपल्याला थोडासा अजून धाडसीने काम करायला लागेल। वृक्षारोपण करताना झाडा कुठे लावायचा आणि त्याला पाणी कोण देणार, या सगळ्या गोष्टीचं नियोजन करून मग उत्सव साजरा केला तर त्याचा काय रिझल्ट येईल। परंतु एका दिवशी सगळ्या गोळा होतात आणि सगळ्या झाडं लावतात, परंतु ते झाडं जगत नाही बरं का, है ना। कुठेही लावलं तर त्याच्यासाठी काहीतरी रक्षण करणे गरजेचं आहे। नियोजन विना केलेले कामं फलीभूत नसतात। तर आज एक नियोजनची गरज आहे, एक प्लॅनिंगची गरज आहे। आपण थोडासा काय होईना 10 झाडं लावावा, परंतु त्याला जगवण्याचा प्रयत्न करणं हा गरजेचा आहे। नुसतं 1000 झाडं लावलं परंतु एकही वाचला नाही तर असा वन महोत्सव साजरा करून फायदा नाही, है ना। तर मित्रांनो, तुम्हीही विचार करा, मजा काय चुकतोय का।

रसिक हो, बोलावे शुद्ध, ऐकावे शुद्ध, वाचावे शुद्ध, लिहावे शुद्ध, बोलावे शुद्ध, ऐकावे शुद्ध, वाचावे शुद्ध, लिहावे शुद्ध। मराठीच्या उद्धारासाठी कंबर कसुनी आम्ही कटिबद्ध। मराठीच्या उद्धारासाठी कंबर कसुनी आम्ही कटिबद्ध। गर्व आहे मी मराठी असल्याचा। नमस्कार, मी प्रज्ञा।

नमस्कार, परत एकदा स्वागत आहे रंग नवे कार्यक्रम मध्ये। वृक्षापासून काय मिळतोय हे सांगायची गरज नाही, तरी पण एकदा आठवण म्हणून करायचे है ना। शीतल छाया, मधुर फळे, पाने, फुले, औषधे, घरासाठी लाकूड, वृक्षामुळे प्राण वायू मिळतो, मेघ आकर्षित होऊन पाऊस पडण्यास मदत होतो, घरांचे बागांचे शहरांचे शोभा वाढते, जमिनीची धूप थांबते, निसर्गाचे संतुलन टिकून राहते आणि आपलं जीवन सुंदर राहते। तर कितीतरी अशा गोष्टी आहेत ज्याच्याने आपण आपलं जीवन सुंदर बनतोय वृक्ष आणि वेलींनी। तर मित्रांनो, एकदा वृक्ष आणि वेलींना मनापासून धन्यवाद म्हणूया, है ना। आणि वृक्षांची जेव्हा आपण बात करतोय तर प्रत्येक व्यक्तीसाठी वृक्षांनी वरदान दिले। बघा, जे रचनाकार असतात, रायटर्स असतात, त्यांची जी प्रतिभा आहे, ते झाडाखाली जेव्हा बसून लिहायला सुरू करतात त्यांना नवीन नवीन कल्पना सुचतोय, चांगले विचार येतात। कवयित्री इंद्रा संत यांना तर वृक्ष जीवाभावाचे सोबती वाटायचे, है ना। वृक्षांचे महत्व खूप आहे आणि एकदा तुम्ही इतिहास उघडून बघितला तर राजस्थानचा मात्र तुम्ही इतिहास निश्चित वाचा। राजस्थानमधील विष्णोई स्त्रियांनी सुमारे 300 वर्षापूर्वी चिपको आंदोलन छेडले। त्यात 250 स्त्रियांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन वृक्षांना जीवनदान दिले होते। आज आपण 21व्या शतकात उंबरठ्यावर उभे आहेत, परंतु विज्ञान युगात वावरत असताना वृक्षांची माहिती परत एकदा सांगण्याची गरज पडली आहे, है ना मित्रांनो। तरी पण सांगितल्याशिवाय राहत नाही म्हणून सांगण्याचा हा प्रपंच आहे। तर मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये बस एवढंच। झाडे लावा, जीवन वाचवा। कशी वाटली तुम्हाला माहिती नक्कीच कळवा।

0: नमस्कार, आपुन ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा। कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत।
2: अश्विनी
1: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं।
3: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे।
1: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत।
4: दादी भोळी माझी आई।
1: या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदी रहा, आनंद लुटा।

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.